0: चक्की आहे म्हणून कळव ना, वेळी आहेस की काय?
1: सुभाष, मी थट्टा नाही करत आहे, मला खरंच हे काम घ्यायचंय.
0: हे पा, तुला इथं अस्वस्थ वाटत, या घरात तुझ्या जोगत काही काम नाही म्हणून तू गुदमरतेस. पण यावर तोड काय? घर सोडून कुठेतरी आडगावी जाऊन भूतासारखं राहणं, घरातून निघून जाणं.

0: हिंदी और कन्नड़ फिल्मों के साथ साथ मलयालम, तेलुगु और तमिल फिल्मों में अभिनय करने वाले गिरीश कर्नाड एक मराठी फिल्म में भी मुख्य सहायक अभिनेता थे। वो मराठी फिल्म थी उंबरठा।
1: हे बघा,
2: हे काय
1: वाचा ना,
2: संगमवाडी महिला आश्रम सुपरिंटेंडेंट्स पोस्ट। अच्छा, तर हे तुझ्या डोक्यात होतं सकाळपासून?
1: सुभाष, मला तुमचं मत हवंय।
2: मत काय असायचं? त्यांना शक्य नाही म्हणून कळवायचं।
1: का का शक्य नाही म्हणून कळवायचं?
2: मग काय शक्य आहे म्हणून कळव ना, वेळी आहेस की काय?
1: सुभाष, मी थट्टा नाही करत आहे, मला खरंच हे काम घ्यायचं आहे।
2: हे पा, तुला इथं अस्वस्थ वाटत, या घरात तुझ्या जोगत काही काम नाही म्हणून तू गुदमरतेस, पण यावर तोड काय? घर सोडून कुठेतरी आडगावी जाऊन भूतासारखं राहणं, घरातून निघून जाणं।